0: इमा का हला गो होय गो उठो उठो गो काणे ते भरनु छ
1: फुलो काम बोलू मुई कणा भरमिली भैल
0: हे कथा तो दिन सारा बसी याडो सियाडो केते कथा भालू छ राय थेले सपन भरम ना हेबा
1: हां लो फुलो सोर पड़ला मुई गुटे डर डर डरनी सपन देखुथली